सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सब विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान